0: अन्ये उपवेशने करदातृभ्यः अनुपालन प्रक्रियां सरलीकर्तुं विविधाः उपायाः अनुमोदिताः एतेषु निर्णयेषु वस्तु सेवा कर व्यवस्थायाः अन्तर्गतं कराधिकारिणां निगडीकरणं अधिकाराणां निरसनं तथा अभियोजनस्य सीमायाः एक कोटि रूप्यकेभ्यः पंच कोटि रूप्यकाणि यावत् वर्धनं सम्मिलिताः सन्ति वित्तमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रीय राजधान्यां नवदिल्ल्यां वार्ताहरान् सम्बोधयन्ती एतस्य घोषणाम् अकरोत् प्रत्येकस्मिन् प्रकरणे दण्डस्य निर्धारणं सः अर्थदण्डः भवतु कारावासः भवतु उत वा उभयं न्यायालयस्य विवेकाधिकाराय त्यक्ष्यते वित्तमंत्री उक्तवती यत् उपवेशने वस्तु सेवा करस्य मानेषु किमपि परिवर्तनं न कृतं तथा वर्तमानः मूल्य निर्धारण क्रमः स्थिरः अस्ति तया सूचितं यत् वस्तु सेवा कर परिषदा सूचना पत्राणां प्रेषणाय कार्य संचालनाय च समान मानकानां अनुशंसा कृता अस्ति संस्कृत वार्तायाः संस्करणमिदं आकाशवाणीतः प्रसार्यते
1: अद्यतनाः तिष्ठन्तु अग्रेसराः भवन्तु एक्सपटले HAIR न्यूज हिंदी अथ इंस्टाग्राम माध्यमे AIR न्यूज अलर्ट्स इत्यत्र अस्मान् अनुसरन्तु
0: भारतेन विगतेषु कतिपयेषु दिवसेषु आभा अन्ताराष्ट्रिय विमानस्थानकं तथा रियादनगरे स्थितं किंग खालिद अन्ताराष्ट्रिय विमानस्थानकं लक्ष्यीकृत्य जातानां आक्रमणानां निन्दा कृता एतेषु आक्रमणेषु नागरिकाणां मृत्युः अभवत् तथा अनेक जनाः व्रणिताः जाताः विदेशमन्त्रालयेन एकस्मिन् वक्तव्ये उक्तं यत् नागरिकोपयोगी आधारभूत संरचनां लक्ष्यीकृत्य आक्रमणं सर्वथा अस्वीकृतं वर्तते रियाद नगरे स्थितेन भारतीय दूतावासेन सऊदी अरब देशे निवसतां भारतीय नागरिकाणां कृते परामर्शः प्रसारितः वर्तमानस्थितिं दृष्ट्वा भारतीय नागरिकाः सतर्काः भवेयुः आवश्यकतायां च गृहेषु एव तिष्ठेयुः इति दूतावासेन परामर्शः प्रदत्तः भारतीय नागरिकाः प्रवर्तमान घटनाभिः सम्बद्धानां दृश्य श्रव्य चित्राणां वार्तानां च सामाजिक माध्यमेषु प्रसारणं पुनः प्रसारणं च न कुर्युः इति दूतावासेन अनुरोधिताः स्थानीयाधिकारिभिः आधिकारिक माध्यमैः प्रसारितानां निर्देशानां पालनमपि कर्तुं तान् सूचितम् प्रवासी भारतीय सहायता केन्द्रस्य अहोरात्रम् उपलब्धा दूरभाष सहायता सेवा निःशुल्क दूरभाष संख्यायाम् 8-0-0-2-4-7-1-2-3-4 इत्यत्र उपलब्धा अस्ति क्रिकेट क्रीडायां भारतम् अद्य रांचीनगरे वेस्ट इंडीज दलं सम्मुखी करिष्यति इति वार्ताः
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ಸಮಯ 7:05
3: ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್ ಫರ್ನಿಚರ್ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು
4: ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
5: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ
4: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ನ 7th year ಆನಿವರ್ಸರಿ ಆಫರ್ ಸ್ಪ್ರಿಂಗ್ ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ ಖರೀದಿಸಿ ಮತ್ತೊಂದು ಉಚಿತವಾಗಿ ಪಡೆಯಿರಿ ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ವಿರಾಜಪೇಟೆ
6: ಉದ್ಯೋಗಾಸಕ್ತರೇ ಗಮನಿಸಿ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಯೊಂದರ ವೇರ್ ಹೌಸ್ ನಲ್ಲಿ ಪ್ಯಾಕಿಂಗ್ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಮಹಿಳೆಯರು ಯುವತಿಯರು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ ಅನುಭವದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಆಸಕ್ತರು ಕೂಡಲೇ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 9108822700 ಅಥವಾ 9740434725
2: ನಿಧನ ಸುದ್ದಿ ವಿರಾಜಪೇಟೆ ಪೆಗ್ಗಳ ಕಾರಳನ ಅಚ್ಚಪಂಡ ಸುರೇಶ್ ಗಣಪತಿ ಅಯ್ಯಂಗ ನಿನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು 63 ಬಯತ್ರ ಅಚ್ಚಪಂಡ ಸುರೇಶ್ ಗಣಪತಿ ಅಯ್ಯಂಡ ದಪನ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜಣತ್ರ ಮೀದ ಒಕ್ಕ ಕ್ಯಾಕೊಳತು ನಡ್ಪ ಗಾಳಿಬೀಡು 1ನೇ ಮೊಣ್ಣಂಗೇರಿ ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿ ಕೋಚನ ದೇವಯ್ಯ ಅವರು 71ನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ ಕೋಚನ ದೇವಯ್ಯ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ನಂತರ ಅವರ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ ಪೇರೂರು ಗ್ರಾಮತ್ರ ಬೊಟ್ಟೋಳಂಡ ಟಿ ಭೀಮಯ್ಯ ಅಪ್ಪು ಅಯ್ಯಂಗ ನಿನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು 86 ಬಯತ್ರ